0: ഗുഡ് മോർണിംഗ്. സ്വാഗത് ഹൈ ആപ്കാ മനോരഞ്ജൻ കി ദുനിയ മേ. ജിന്ദഗി കാ ഏക് ഓർ സുഹാന ദിൻ, ഏക് ഓർ ശാനദാർ മുലാഖാത്ത്, സംഗീത് കി സൗഗാത്ത്. ഹം ചലേംഗേ സാഥ് സാഥ് സംഗീത് കി സുഹാനേ സഫർ പർ. മൈ നേം ഈസ് രവി ശർമ്മ ഓർ ബഹന ഭൈയോ, പ്രോഗ്രാം മനോരഞ്ജൻ ലേക്കർ മൈ ആപ്കി സേവാ മേ ദുപഹർ ബാദ് ഏക് ബജേ തക് ഹാജിർ ഹൂം. താങ്ക്സ് ടു കാജൽ, ഷീൽ ബി ബാക്ക് ഓൺ മൺഡേ മോർണിംഗ്. नाम पे तेरे मचल जाता है दिल, मेरे हाथों से निकल जाता है दिल, तेरी नजरों से नजर मिलती है जब, लड़खड़ाता है संभल जाता है दिल. फिर नहीं रहती किसी शय की तलब, कोई इच्छा नहीं रहती, कोई तमन्ना नहीं. फिर नहीं रहती किसी शय की तलब, जब किसी के दिल से मिल जाता है दिल. उम्र गुजरी है तुम ही को पूछते, कौन कहता है बदल जाता है.
1: Like a Radio. Let's return to the biggest hits back to back. This is Like a Radio, broadcasting across the Midlands on DAB Digital Radio with a refreshing mix of Bollywood classics and latest chart toppers. Download the Like a Radio mobile app and listen wherever you are in the world. Back to back hits across the Like a Radio network.
0: साल बदलते हैं, कैलेंडर बदलते हैं, महीने बदलते हैं, मौसम बदलते हैं, पर कहां हम बदलते हैं, कभी नहीं. वही आपके दोस्त, आपके होस्ट हम हैं.